पिंटो आणि मुझे कन्याचे नाव मातरेचे गडव. एका गावात एक मातर असलो आणि ताका एक निष्ठावन गाडा बसले. मातरो गडव आपल्या गरज करसले रांगय आणि फोलो संदे करून पोपरतलो. एका दिवसा सकाळी त्याने चिंतले आपल्या घराजले रांगोय संदे करून. ती वाटेर पाशा जाताना कौनसो लोक उलोंक लागले. आले साहेबा तुका प्राय झाल्या गाठवाच्या वेळ बसून याच्या की सोलून कित्या येते. ते ऐकून मातर वाचलो आणि गाढवाच्या वेळ बसलो. आणि इल्ले मुखार सरताना थोडी गावचे लोक उलोंक लागले. आले साहेबा तुका लस दिसना पाप ते गाडव तुका वोवन वरता ताका इल्ले शमेने विषयी. मातारेक लस दिसली आणि गाढवाचे ताऊन सेकेल देवलो आणि त्याच्या सांगता सलतच रावलो. आणि इल्ल मुखार येताना गाऊंची भुरगी तांका पळोवन हसूंक लागले. हा हा हा हा हा तू कसलो मनीस साहेबा आता रोवन चलता पाप ते गाडव रांदयचे भोर.

नसरावलो पुनगावचे लोक उलोचे रावे नंद अखरेक ते करुका मुलान बसलो आणि चिंतलो हावे किते गेलारी गावचे लोक उलोचे रावे नंद मका कंचे सोमातन संकरीचे मातरो रांदय गाडो वय सोडोनो आणि सलतच रावलो गावचे लोक किते उलेलारी तो कान देऊन सोन्ना शबी त्यांतो सांधे पवलो नीत आम्ही लोका खुशीत करचे प्रयत्न करी नोजो आमका कंचे सोमा तन समी करेजे आणि खुशी जिएजे.

0: कणी कणी कंता प्रस्तुति नमन बळक जिसु हफ्त्याळे आणि दायचि दुबई कोंकणी बरोप्यां सुयक्तार दुबई
1: कणी संस्कृत आम्ही एक चार वर्षा पहिले सुरू केलो किती आकेलो गे म्हणल्यार काणी संघची एक किते आमच्या घरांनी एक दोस्तूर आसली आमच्या मलगड्यांची ती आज आळवण येता आणि आमकां कोणाय की आज एक काणी खंयची उडा आसता सांग म्हणल्यार सांगचे तितल्या परिस्थितीन आम्ही नाव त्या देखून ह्यो काणयो हो अपूर्वायच्यो काणयो नितीच्यो काणयो आम्ही उरयच्यो म्हणल्या खातीर चार वर्सां जावन आमगे कार्य करते आसा आणि तुम्ही जायत्यांनी आता पार्टिसिपेट केला भागीदार जाल्यात बहुशा चार वर्सां जावन ह्या काणयेचे स्पर्धा काही असर आसा तुमकां शाबासकी पडयता आणि ह्या वर्सा नवी येयले आसा तुमकांय स्वागत हांव मागता आयच्या काणये काणी कांता मोगासो आणि घनासो स्वागत हांव मागता वेदिकांनी आता सोमा उरच्याक हांव वेदीक आपयता आमचे सांसचे गोव्यांचे वडील मानदीक बाब मेलबेटी कोणा तांच्या संगता दायची दुबई मंगळूर घटकाचे अध्यक्ष श्री प्रवीण दायची प्रवीण मनसापूर्जे तांकां नमन करणारे पत्राचे संपादक आणि या स्पर्धेचे निर्मिचरण घेतलेलो मानदीक बाब आईवन सोस तुम्ही हांगा दोघांनी ह्या वेदीचेर आपण म्हणचे काणी काणी कांता 2025 हो स्पर्धो आम्ही 2018 इसवेदिकाच सालांत हांगासर सुरू केलो ताच्या उपरांत मंगळुरात हो सिमी जाल्लो स्पर्धो दुसऱ्या वर्सा उजवाड पत्र संगत आम्ही उडपीक विस्तार आयलो आणि ताच्या उपरांत 2021 इसवेद दायजी दुबई संस्था सगळी मेळवलो गावांत आसल्यांक परगावांत आसल्यांक नाडांत आसल्यांक आणि भायर आसल्या हर एकल्याक ऑनलाईन हो स्पर्धो केल्लो कोविडाचो टायम आणि त्या वेळार भोव अपूर्वाय जायत्या भुरग्यांनी देश विदेशात दोन भुरग्यांनी हा पात्र घेतलो आणि आमकां मस्त खुशी आसा ह्या विशयान आणि आज चवथ्या वर्साचो काणी काणी कांता स्पर्धो आम्ही हांगासर सुरू करता आयच्या ह्या कार्याक हांगासर हजर आसल्या मानाच्या सैऱ्यांक आम्ही परत एक फावटी मोगासो येवकार मागता आणि आता तुम्ही सगळी काणयो सांगूंक आयल्यात काणी सांगल्यार पावना तुमकां प्रायज जाय इनामां जाय इनामां जाय जाल्यार तुमकां तुमची काणी कशी जाल्या बरी जाल्या की आनी बरी करया की सांगूंक आमचे वरयणार आसात
2: काणयांचो स्पर्धो कित्या खातीर आम्ही मानून हाडला मनशाक एक दोन कारणां आसात एक जी काणी आमच्या मलगड्यांनी सांगल्ली आमकां इल्ली इल्ली शिकळीत आसा ती परतून रिवायव्ह करूंक आणि ती डिजिटलायज करूंक आम्ही चार वर्सां जावन कितें काणयो तुम्ही सांगल्यात तुमच्यो काणयो आजून युट्यूबार आसात जायत्यांच्यो काणयो आसात आणि दुसऱ्यान आज आम्ही कितें करता म्हणल्यार हर एका संगतीक पुराय भाड्याचें जाय आमकां हॉल भाड्याचें जाय कार भाड्याचें जाय आणि कितें सकट भाड्याचें जाय आमचे कडेन स्वंत म्हणलें आज कांय उरोंक ना हर एकाक आमी गुगल चॅट जीपीटी आणि खंयच्याक आमी चड वंदवन आसा आणि भुरगीं आनी मुखारचीं भुरगीं आनी चड वंदवतली ते आमी इल्लेशें गुमानांत दवर न्हू आमी क्रिएटिव्ह थिंकर्स जायचे आमी चिंतचे मनीस जायचे काली थंय जावन हांगा तो ना रावन सांगल्यार जायना म्हजे जावन हांवें कितें चिंतपी येचें आनी हाका एकच एक वाट म्हळ्यार काणी सांगची काणी सांगता सांगता आसतना आमच्या मोतीन सावले येतात आमी इमॅजिनेशन करता आमी चिंतून सुरू करता हे आमकां मस्त गरज आयची गरज देखून ह्या खातीर फुडें कितें जायचें आमच्या जिवितांत म्हणलें चिंतून हो काणयेचो स्पर्धो आमी केला देखून आणि आता या काणयेच्या स्पर्धेक चालन दिवच्याक हांव उलो दिता दायजी दुबई मंगळूर घटकाचे अध्यक्ष प्रवीण तावरो तुम्ही दोनोत्रा बरी मागून हो स्पर्धो चालन दिवचो
3: काणी काणी कांता नमन बळो जुजू सांगता दायजी दुबई मानून हाडटा काणी काणी कांता घरान घरान पावाचे त्या भुरग्यांनी कोंकणी भास मुखल्या जनांक पावयचे आम्ही ल्हान आसतना आम्ही व्हडली मागीर आमकां काणी सांगताली एका गावांत एक राय आसलो ताका एक राणी आसली आणि ताका एक पूत आसलो म्हणून आणि ती काणी अखेर जाताना व्हडली मायन राती अखेर करची आणि उरली काणी त्या पुता कालन जाल्या म्हणून विसारचे त्या पुता कालन जाल्या म्हणून दुसऱ्या दिसा सांगचे देखून दुसऱ्या दिसा भुरगीं परतून येताली तो आणि तो परतून तो भुरगो राय जाता तशी काणी मुखारसून येताली तशेंच ही काणी आता ह्या भुरग्यांनी तुम्ही एक एका भुरग्यांनी एक एक काणी हाडल्या जाल्यार हांगा 100 भुरग्याला 100 काणयो तुमकां आज आयकूंक मेळटा आणि ती तुम्ही तुमच्या फ्रेंड्सांक मुखल्या जनांक पावंक आसा कोंकणी एक गॉड भास आमच्या भाषेन देव आसा. देखून आमी देव बरो दीस दिवं म्हणटा, देव बरें रात दिवं म्हणटा, आनी देव बरें करूं म्हणटा. आमच्या भाषेन देव आसा. देखून ह्या भुरग्यांनी मुखल्या जनका पावचे वरी ही आमची खाणी तुमच्या भुरग्यांक तुमच्या घरा तुम्ही कितें आज ऐकलां तुमच्या वडिलांक सांगा आनी तुमच्या भाव भयणीक सांगा, शेजाराक सांगा आनी इश्टांक सांगा. तदाळ ही खाणी आमची वाडून येतली. ही रूस खाणी सांगची रूस मुखल्या जनका पावतली आनी आमची मुखली जनकाची भुरगीं कोंकणी भास गिरेस्त करून पावतली. देखून समेस्तांक सगळ्या आयिल्ल्या कोंकणी भुरग्यांक आनी तांच्या वडिलांक त्या भुरग्यांक तुमी प्रोत्साहन दिल्या. तुमकां देव बरो म्हणटा आसतना नमन हाचे मुखेल फोन घेतल्या. नमन फादर इवान, फादर जोसी समेस्तांक दायजी तर्फेन बरें मागता. देव बरें करो.
2: एका गांवांत कोण आसलो? वाग येनातलो, पेटो येनातलो, बुलपो येनातलो, कुणी नातलो. एक भुरगो आसलो, एकलो भुरगो आसलो, तुमचे बरीच भुरगो आसलो आनी तुमचे बरीच पोखरी तो तुमचे बरीच खेळचे, धावचे, रडचे, पडचे, सवाल विचारचे, थोडे पटी पप्पा मम्मीन सांगले बरे आयकोवचे ना, थोडे पटी होमवर्क करचे ना. ते 1% जाल्यार पप्पा मम्मीक आयकोवचे 99%, होमवर्क करचे 99%. अशे बरो भुरगो, तुमचे बरीच बरो भुरगो. तुम्ही सकड मोबाईल वापरतात मो? वापरतात. भुरगीं घट्ट सांगा ना गे पप्पा मम्मी वय वय म्हणतात पळय. ओके, तो व्हडलो ताच्या लागीं एक कम्प्युटर आसलें, एक लॅपटॉप आसलें कोणा आनी तें ताणें गेम्स खेळच्या बदलाक वा दुसऱ्या कित्याक उपयोग करच्या बदलाक ताणें कितें केलें, एक वेबसायट तयार केली. वेबसायटान कितें केलें ताणें, खंय सक्कड जेजू दिस्टीक पडलो पळया पवित्र युकरिस्तांत तियाच्या पदान सक्कड वट्टू घाली. आमच्या भारतांत जेजू एकडे दिस्टीक पडला युकरिस्तांत खंय तें वेळकण्णूर, वेळकण्णूर म्हळ्या कडेन केरळांत डिस्ट्रीक पडला. अशें संवसारांत खंय सक्कड जेजू डिस्ट्रीक पडलो पळय तें सक्कड ताणें हाडून त्या वेबसायटीर सांगता घालें. आनी खाणी इतल्यार सोंपोवना आनी तो म्हणालो पवित्र युकरिस्त जावन आसा सर्गाक वयचे हायवे. आमकां पोयन करतना कशें जाय, हायवे जाय न्ही, ब्रॉड रोड जाय, रुंद मारोक जाय, कांयच अडखळ नासतना आमकां वचूंक जाय. आनी हो कार्लो म्हणटा युकरिस्त जावन आसा सर्गाक वयचो हायवे. आनी मात्र न्ही त्याच हायवेन तो गेलो आनी कितल्या वर्सांनी, 15 वर्सांनी तो सोरलो आनी निट्ट सर्गाक गेलो. ताणेंच दाखयल्ल्या त्या वाटेन सर्गाक गेलो. तितल्यार काणी संपली गी? तितल्यार काणी संपोवना. परचे पोरू सप्टेंबराच्या 9-7 तारखेर ताका कितें केलो, सांत म्हणून केलो. इतल्यार काणी संपली गी? काणी संपोवना. आता काणी प्रवीणान सांगले बरी म्हजी आनी तुजी. कसली काणी ती? आमी ल्हान ल्हान आसुनच सर्गाक वचूंक सोदता, सांज जावंक सोदता. आज तो भुरगो कोण जाणा तुमी? कार्लो आकुतीस. कार्लो आकुतीसान सर्गाक वेसो एक हायवे सोदून काडलो. फाल्यां हांवें आनी तुवें सर्गाक वचूंक एक हायवे सोदून काडूंक जाता. स्टार्ट करया गे. भुरगीं कितें म्हणटा, जोर जाप दिया आपल्याक. व्हेरी गूड. आनी ह्या ल्हान सांताचे केवळ 15 वर्सां मात्र जियेल्लो तो सांत कार्लो आकुतीस, आतां सेंट कार्लो आकुतीस आमकां सगळ्यांक प्रदेश जावन भुरग्यांक एक प्रेरक. आनी ताचे विशयंत अप्रुबायेचो एक बूक आमचेच कोंकणी भाशेंत फादर जोसी सिद्धकट्टे हाणें बरयलां.

faran. Ek por novus tapasun allo. Tantu ek long card asille. Murg zon astat mun barelle. Apna sarvani budvaj munan leki jamulli. Tachi apeksha zon asli. Pun tache gavan sak. वरवी लाम काढासले आता पुस्तकांतले ये वाक्या कोणी वसलार आपणाक हेडा मन चिंताले मुल्ली ताची कण जाऊन असली हे ताचे वरवी सोसूंक जाले ना.